0: नमस्तं अथर्वे
1: नमस्तं पर्वके नमस्तं सुजोके नमस्तं गारंगे नमस्तं गापंगे
0: नमस्तं अगमे नमस्त सातरमे नमस्तं जलासरे नमस्तं निरासरे
1: नमस्तं जाते नमस्तं पाते नमस्तं मजबे नमस्तस्त अजबे
0: देशं अदेशे नमस्तं पिछे नमस्तं निरतामे नमस्तं निर्बामे
1: नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तस्त देवे नमः संगा पेवे नमः संगा जन्मे नमः संग सुमन मे
0: नमो सर्व गुणे नमो सर्व पुणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंगा वरणे नमस्तंगा मरणे
0: नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्व तंदे नमो सत अबंदे
1: नमस्तंग निरसाके नमस्तंग निरवाके नमस्तं
0: अनंते नमस्तं महंते नमस्तं सत रागे नमस्तं सुहागे
1: नमस्तं